0: सः कनाडादेशस्य त्रिदिवसीययात्रायां भविष्यति। वाणिज्यमन्त्रालयेन सूचितं यत् श्रीगोयलः व्यापारनिवेशभारतकनाडा व्यापकार्थिकसहभागिता वार्तालापं प्रवर्तयितुं ओटावा टोरण्टोनगरयोः द्विपक्षीयसमागमं करिष्यति। संसदीय कार्य सूचना प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगुना अवदत् यत् प्रशासनं 47-2000 वर्ष पर्यन्तं विकसितं भारतं इति स्वप्नं साकारयितुं प्रतिबद्धमस्ति। चेन्नई स्थिते ICF इति संस्थाने आयोजितं आजीविका मेलनं संबोधयन् सः उक्तवान् यत् प्रधानमन्त्रिणः नेतृत्वे देशः आधारभूत संरचना विकासे वृत्त्यवसराणां वृद्धौ व्यापार सुगमतायां च तीव्रगत्या प्रगतिं करोति। प्रियाः श्रोतारः, संस्कृतजगता सम्बद्धैः विभिन्नैः क्रियाकलापैः संवलितस्य संस्कृतसाप्ताहिकीति विशिष्टकार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः FM गोल्ड प्रवाहिकातः अद्य मध्याह्ने 12:30 भविष्यति। भवन्तः सर्वे यथाकालं श्रोतुं प्रभवन्ति। भारतीयर्तु विभागेन अद्य पूर्वीयोत्तरप्रदेशाय, पूर्वीयमध्यप्रदेशाय, विदर्भाय च अतितापपरा रक्तवारणिकी सञ्चेतना प्रसारिता। भारतस्य उत्तरपश्चिमीय मध्य पूर्वीय दिग्विभागेषु कतिपयक्षेत्रेषु समाना एव स्थितिः आगामि 7 दिवसपर्यन्तं भविष्यति इत्यपि विभागेन सूचितम्। अन्ते क्रीडावार्तासु, इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मालिकायां गतरात्रो लखनऊ नगरे इकाना क्रिकेट क्रीडांगणे आयोजिते द्वंद्वे श्रेयस अय्यरेण अर्जितानां एकोत्तर शत धावनांकानां बलेन पंजाब किंग्स दलेन लखनऊ सुपर जायंट्स दलं 7 क्रीडकैः पराजितम्। क्रीडान्ते अय्यरः स्पर्धा पुरुषः घोषितः। अद्यतने द्वंद्वद्वये प्रथमं मुंबय्याम् अपराह्णे 3:30 मुंबई इंडियंस दलं राजस्थान रॉयल्स दलेन स्पर्धिष्यते। ततः सायं कोलकातायां कोलकाता नाइट राइडर्स दिल्ली कैपिटल्स दलयोः द्वंद्वं भविष्यति। इति वार्ताः।
1: आकाशवाणी कोड़िकोड़।
2: ഓപ്പൺ ഫോറം, തുറസിന്റെ തുറമുഖങ്ങൾ.
3: തലമുറകളെ പാടിയുണർത്തിയ നാടൻ പാട്ടിന്റെ ദിവ്യരാഗ ശില്പിയാരെന്ന് ചോദിച്ചാൽ ഉത്തരമായി മലയാളി നാവിൽ ആദ്യം തെളിയുക കെ രാഘവൻ മാസ്റ്ററുടെ പേരാണ്.
2: ഓർമ്മകൾ ചാമരം വീശുമ്പോൾ യശശരീരനായ ചലച്ചിത്രകാരൻ ജോൺ പോൾ വാക്കുകളിലൂടെ വരച്ചിട്ട സ്മൃതി ചിത്രങ്ങളിലൂടെ ഒരു പരമ്പര.
3: തമ്മിൽ കണ്ടിട്ടുണ്ട് എന്നുള്ളതല്ലാതെ പരിചയപ്പെട്ടിട്ടില്ലായിരുന്നു. ഞങ്ങൾ ഒരുമിച്ചൊരു ചിത്രത്തിൻ്റെ അണിയറയിൽ സന്ധിക്കുവാനുള്ള ഭാഗ്യവും ഉണ്ടായില്ല. തോപ്പിൽ ബാസി താമസിച്ചിരുന്ന ചെന്നൈ എഗ്മൂറിലെ വിക്ടോറിയ ഹോട്ടലിലെ മുറിയിൽ വെച്ചാണ് ആദ്യം മുഖം കാണുന്നത്. ബലിഷ്ഠമായ കൈകളും വിരിഞ്ഞ നെഞ്ചുമുള്ള ഒരൊത്ത മനുഷ്യൻ, എണ്ണക്കറുപ്പാക്കി മുകളിലേക്ക് ചീകി വെച്ച മുടി, കട്ടിക്കണ്ണട, ചെത്തി മിനുക്കിയ പോലെ വ്യക്തതയുള്ള വടിവുകളും രൂപവും, തെളിഞ്ഞ മുഖം, ചിരിക്കുമ്പോൾ ദിവ്യമായ ഒരു പ്രകാശം, ഹൃദയത്തിൽ ആവാഹിച്ചിരുന്ന സൗന്ദര്യത്തിൻ്റെ സുഗന്ധമത്രയും ചുറ്റുപാടും പ്രസരിപ്പിക്കുന്നു. ഒറ്റ നോട്ടത്തിൽ വിശ്വസിക്കാമെന്നും വീൺവാക്ക് പറയില്ലെന്നും തോന്നിപ്പിക്കുന്ന ജനസിൽ ഒരു മനുഷ്യൻ. സംസാരമത്രയും സൗമ്യം, ശുഭവസ്ത്രം, അതും ജുബ്ബ തന്നെ. അത് പതിവാക്കിയിട്ട് അരനൂറ്റാണ്ടെങ്കിലും ആയിട്ടുണ്ടാകണം. ഇരുണ്ട ശരീരം, കല്ലുകുളീരം

0: അടുത്ത ഗാനം ദിൽവാലെ എന്ന ചിത്രത്തിൽ കുമാർ സാനുവും അൽക യാഗ്നികും പാടിയത്. രചന സമീർ.
1: हमारे बीच अब कुछ नहीं रहा.
2: हमारे बीच कुछ नहीं रहा.
1: क्या हक है तुम्हें मेरे ही घर में घुस के मुझे सताने का.
2: तभी तो तुम तक मेरा जुनून, मेरे प्यार का पागलपन पहुंचेगा.

0: ഹിന്ദി ചലച്ചിത്രഗാനങ്ങൾ സമാപിച്ചു.
1: ആകാശവാണി കോഴിക്കോട്. ഹിന്ദി പാഠം.
2: आज का हिंदी पाठ प्रस्तुत कर रहा है सुनील कुमार पी.
3: बच्चों नमस्कार. आज हम हिंदी पाठ में 12वीं कक्षा के पहली इकाई के दूसरा पाठ पढ़ने जा रहे हैं. आप लोग जानते हैं झंडा ऊंचा रहे हमारा है हमारी पहली इकाई. इसमें आपने मातृभूमि कविता पढ़ी होगी. अब हम दूसरी जो पाठ की ओर जा रहे हैं. पाठ का नाम क्या है? वो है बेटी के नाम. ये कौन सी विधा है अब जानते हैं. पहले हमने कविता पढ़ी, अब हम जवाबी पत्र. यह है ये विधा, जवाबी पत्र. जवाबी पत्र माने क्या है आपको मालूम है? खत, पत्र, चिट्ठी, ये सब हम जानते हैं. जवाबी पत्र माने हमें मिले पत्र के जवाब के रूप में हम लिखने वाले पत्र को हम क्या कहते हैं? जवाबी पत्र. देखिए ये जवाबी पत्र किसने किसको लिखा, कहाँ से लिखा, इसके बारे में हमें देखने के लिए हमारे भारत के इतिहास में ഭാരതത്തിൻ്റെ ചരിത്രത്തെ പറ്റി നമുക്ക് കുറച്ച് മനസ്സിലാക്കണം. ഇപ്പോൾ കുട്ടികൾക്കറിയാലോ ജവാബി പത്ര എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ മറുപടി കത്ത്. ഇപ്പോൾ ജണ്ട ഊഞ്ചാ രഹേ ഹമാര എന്ന അധ്യായത്തിലെ രണ്ടാമത്തെ പാഠമായ ജവാബി പത്രമാണ് നമ്മൾ പഠിക്കാൻ പോകുന്നത്. ഈ ജവാബി പത്ര കിസ്നെ ലിക്കാ ഹേ? ആപ് ലോകം സുനാ ഹേ ബഹദൂർ ഷാ സഫർ കോൺ താ? ആ ഹമാരെ മുഗൾ ഭാഷ, ഭാരത് കെ മുഗൾ शासन के अंतिम भाषा थे बहादुर शाह सफ़र. आपको ज़रा अपने स्वतंत्रता संग्राम के बारे में जानना चाहिए. हम जानते हैं 1947 के पूर्व दो सदियों से हमारा भारत ब्रिटिश राज के अधीन था, है ना? नमक हमारा राज्यम 1947 മുൻപ് രണ്ട് നൂറ്റാണ്ടോളം

0: റീഗൽ ജ്വല്ലേഴ്സ് സേവന വാർത്തകൾ ഇന്നും രാവിലെ 7:20 കോഴിക്കോട് ആകാശവാണി നിലയത്തിൽ സമർപ്പിക്കുന്നത്
1: റീഗൽ ജ്വല്ലേഴ്സ് മാനുഫാക്ചറേഴ്സ് ആൻഡ് ഹോൾസെയിലേഴ്സ്.
2: ഇനി റീറ്റെയിൽ പണിക്കൂലിയില്ല, ഹോൾസെയിൽ പണിക്കൂലി മാത്രം.
3: सबके लिए सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदी जी का संकल्प
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: अब तक इस योजना से 8,85,00,000 से अधिक लाभार्थी जुड़ चुके हैं. अगर आप भी 18 से 40 साल की उम्र के हैं तो मासिक अटल पेंशन सहित 3 गारंटी